उहनाव हजे नाब चाचा ए तलुला चाचा तुलिया सहिक्स अचाचा ए ही थव गे न्यो चा न्यो शु निंदे शु ते विते नाचे यु खेव नसीब शकीगी वाचकीगी कुछ कुछ है नो है कुछ आ स्मिया मायो नाब चा ए वाला उहनाव हेक चस वक्के तलुलियो यु वचुंदेजे अतः जत्पुका सुन्यो वच्चे किह को पहना अखुआचा अच्छे वंचे गुजरा हिस्सुखा हे हिं जुवाई चुन्देसे अतः जाम शोन्यो जाचा ऐहनेसे एवु इस्तो थैंक्सु पायाचे जस्पसे थैंक्नु मेरेन्यो तलुलु जागु जुवाई चुन्देना हुए अतः जावे लुच कोयना जावे की ya tashnau hetul yetpukadeicha